0: ಮಿಮಿ ಮಾರ್ವಲರಿ ಪ್ರಿಮಾಬೀರ ಬೇಸಿಸರ ಮುಬಾ ಗಂಗಾ ಆರ್ಟ್ ಗ್ಯಾಲರಿ ಯಾವ ಮೈ ಬಾಚು
1: ನೈ ಯಾಮ್ ಬೀರ ತಯಾರ್ ತಡಿವಾ ತಾರೆ ನಾಸರ ಬದರ್ ಲಂಬಿ ಮು ಮೇಡಲ ಕಪ್ ಟ್ರಫಿ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಬ್ಯಾನರ್ ಗೋ ಬನೇಲ್ ಪರ್ದಿ ಬೀರ ಯಾವ ಮೈಲು ಫಾರೆ ತಾರೆ ಪ್ರೇ ಯಾನ ಸೇದಿ
0: ಸ ಗಂಗಾ ಆರ್ಟ್ ಗ್ಯಾಲರಿ ತೋದ ಬನೇವ ಆಚು
1: ತರ ಮಿ ಮಾರ್ಬಲರ್ ಫ್ರಿವಾ ಸೈನ್ ಬೋರ್ಡ್ ಹೋರ್ಡಿಂಗ್ ಬೋರ್ಡ್ ಲೈಟ್ ಬೋರ್ಡ್ ಜಮ್ಮೈ ಬನಿಮ್ ರೋ ಫೋಟೋ ಪ್ರಿಂಟ್ ಟಿ ಶರ್ಟ್ ಪ್ರಿಂಟ್ ಸ್ಟಿಕರ್ ಕಟಿಮ್ ಲಮ್ ರೋ ಸಾಲ ಸಿ ಬ್ಯಾಗ್ ದೇ ಮಾಯಾ ಚಿನೋ ಬನೇಮ್ ರೋ
0: ತೈಲೆ ಭನೆಕೋ ಮೈಲೆ ಸಬೈ ಬುಜೋ ಕಾಂಚ ಗಂಗಾ ಆರ್ಟ್ ಮಾ ಕೆ ಪಾಯಿಂಚ ಭನೆರ ಏಕ್ ಪಟಕ್ ತೈಲೆ ಸಬೈ ಭನ್ದ್ಯೋ ತಾ ನೇಪಾಲಿ ಭಾಷಾಮೈ
1: बेसीसार नगरपालिका साथ पुरानो बैंक चोकमा रहेको गंगा आर्ट ग्यालरी फ्लेक्स प्रिन्टमा मार्बल आर्ट फ्लेक्स प्रिन्ट साइन बोर्ड होर्डिङ बोर्ड लाइट बोर्ड ब्यानर फोटो प्रिन्ट स्टिकर कटिङ कप प्रिन्ट ब्याच प्रिन्ट टी शर्ट प्रिन्ट गरिनुका साथै मायाको चिनो प्रमाण पत्र मेडल र ट्रफी पनि बनाइन्छ। साथै हामी कहाँ ललित कलामा अध्ययन गरेका दक्ष व्यक्तिबाट भित्ते लेखन आकर्षक पेन्टिङहरू बनाइनुका साथै बिक्री वितरण गरिन्छ।
2: पवित्रा गंगा आर्ट ग्यालरी एन्ड फ्लेक्स प्रिन्ट बेसीसहर नगरपालिका साथ पुरानो बैंक चोक लमसुङ प्रोप्राइटर विनिता देवकोटा र गंगा हिमाली घिमिरे सम्पर्क फोन नम्बर 0665131387 मोबाइल नम्बर 9842646648 र 9463601883
3: शान्ति र विकासको लागि हाम्रो आवाज रेडियो चौतारी 91.4 मेगाहर्ज।